राजू ए भाई ए दीदी ए बहनी काले रामे हरी श्यामे भुंटे नपटे चपटे गोरे कायला मैला कायला ठैला न चला कालो टोपी भदगौले मेरे।